आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन। 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन। विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात। आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू। आता सविस्तर बातम्या। भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप आहेत। या माध्यमातून देशातील युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते। भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे, असं मोदी म्हणाले। भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानवकेंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं। फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांनी या कार्यक्रमात बोलत भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली। भारताचं नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं ते म्हणाले। भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत। या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढच्या वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे। 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली। महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संमेलनाचं स्थळ आणि तारखांबाबत सर्व सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली। तत्पूर्वी स्थळ निवड समितीनं एसपी महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती। 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल। या उपक्रमातून पुणे मुंबई वगळता अन्य शहरांमध्ये आणि गावांमध्ये 99 साहित्यिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत। आतापर्यंत साहित्य संमेलनं झाली त्या ठिकाणी येत्या 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबवले जातील, असंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं। संमेलनाचे संयोजक समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापचे प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यावेळी उपस्थित होते। राज्यातलं अपुरं पर्जन्यमान आणि धरणातला उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन येत्या 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पुण्यातील एका बैठकीत दिले। बेकायदेशीर पाणी उपशावर तातडीनं कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। यासाठीचं वेळापत्रक महापालिकेनं याआधीच जाहीर केलं आहे। नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन पुणे महानगरपालिकेनं केलं आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकांचं थेट प्रसारण करण्यात आलं। या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला। या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले। सहभागी झालेल्या जगभरातील नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं। हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता।

0: कार्यक्रमादरम्यान हाबिल संघानं मार्गदर्शन केलं। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गोब देवल स्मृतिदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले। ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं। नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शेलार यांनी याप्रसंगी बोलताना दिलं। समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। नाट्य परिषद येत्या काळात रंगमंच कामगार, आरक्षण लिपिक, व्यवस्थापक आणि कलाकार यांचा अपघात विमा काढणार असल्याची माहिती यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली। विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत। उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून नव्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत। शिक्षण मंत्री दादा भुसे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम तोरणमाळमध्ये शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत। तोरणमाळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव साजरा होणार आहे। नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल। विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटपही केलं जाणार आहे। नवी मुंबई महानगरपालिकेनं देखील मुलांच्या शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय व्हावा यादृष्टीनं जय्यत तयारी केली आहे। महापौरांसह सर्व पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक विविध शाळांमधील प्रवेशोत्सवाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत। पुण्यातील खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्रात काल 110वा स्थापना दिवस साजरा झाला। यानिमित्त केंद्रामध्ये काल सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला। इतिहास अभ्यासक अनिकेत यादव यांनी काल या केंद्राला भेट दिली। याबाबत आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
1: CWPRS म्हणजे केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र, तर तिथे आज एक 10-12 साधारण मॉडेल्स आम्ही तिथे पाहिले की ज्यामध्ये मुंबई पोर्ट टायडल मॉडेल फार खूप छान होतं, नंतर यमुना रिव्हर मॉडेल होतं, इंदिरा सागर मॉडेल होतं आणि विविध भारतामधले जे धरणांमध्ये असलेले पाणी साठवण्याचं क्षेत्र, पाणी सोडण्यासाठी काय प्रक्रिया राबवली जाते, गाळ साठू नये म्हणून काय केलं जातं, तिथे विद्युत संशोधन केंद्र साधारण तिथे कसं केलं जातं याच्यावरती तिथे काम केलं जातं आणि त्याचे मॉडेल्स, विविध प्रकारचे मॉडेल्स तिथे तयार केलेले आहेत आणि इतके छान आहेत। आम्हाला मुंबईचं JNPT पोर्ट मॉडेल अतिशय छान वाटलं आणि देशातील सर्वात मोठा कंटेनर जे बंदर आहे तर त्याचं अप्रतिम मॉडेल तिथे तयार केलेलं आहे की जे मुंबईमध्ये समुद्रामध्ये जे भरती आणि ओहोटी येते तर त्याच्यावरती लक्ष ठेवून विविध प्रकारचे मोठमोठे कंटेनर्स आतमध्ये कसे प्रकारे आले पाहिजे, त्याच्यामध्ये मटेरियल कसं लोड केलं पाहिजे याच्यावरती फार मोठं काम तिथे केलं जातं आणि नद्यांचे प्रवाह, किनारपट्टीचं संरक्षण आणि जलविद्युत प्रकल्प जे आहेत तर ते समजून घेण्यासाठी हे मॉडेल्स पाहणं फार महत्वाचं आहे।
0: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले। मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे। रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला। रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटपून परत येत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। क्रिकेट बर्मिंगहॅममधल्या एस्बेस्टन इथं झालेल्या आयसीसी महिला T20 विश्वचषकाच्या अ गटातल्या सामन्यात भारतानं काल पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला। भारतानं पाकिस्तानसमोर 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं। प्रत्युत्तरात पाकिस्तानला 17 षटकात 106 धावाच करता आल्या। तत्पूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 6 बाद 170 धावा केल्या। स्मृती मानधनानं 44 चेंडू सर्वाधिक 68 धावांची खेळी केली तर 5 खेळाडू बाद करणाऱ्या दीप्ती शर्माला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं। हवामान। महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशसह देशाच्या इतर भागात पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात आज काही ठिकाणी विजांसह जोराचे वारे सुटण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात उष्णतेची

लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात न्यूज ऑन ए आय आर ॲप आणि 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. सकाळचे 10 वाजलेले आहेत. मनस्पर्शी कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार.

मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि मनस्पर्शी कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमी करतो एका छान अशा बोधकथेनी. एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावामध्ये एक पंडित राहत होते. त्या पंडितांचा अभ्यास थोडा होता आणि त्या थोड्याशा अभ्यासावरून ते आता गावाला बऱ्याच गोष्टी सांगायचे. म्हणजे आजचा दिवस चांगला आहे, अमुक दिवशी पूजा करा, तमुक दिवशी असं करू नका, अमक्या दिवशी ग्रहण आहे, अशा अनेक गोष्टी ते गावकऱ्यांना सांगायचे. आता गावकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास बसायला लागलेला होता आणि ते सांगतील त्या गोष्टी अगदी मनापासून गावकरी करायचे. तर रसिका हो, सांगायची गोष्ट म्हणजे आता मात्र या पंडितजींना लोभ सुटलेला होता. त्यांना कळलेलं होतं की या गावातली जी माणसं आहेत ती अगदी भोळीभाबडी आहेत आणि आपण जे सांगू त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवत आहेत. मग हळूहळू त्यांनी असं सांगायला लागलं की आज दिवस चांगला आहे, त्यामुळे आज अमुक अमुक गोष्टींचं दान तुम्ही मला करा. म्हणजे मग त्याच्यामध्ये ते फळं मागायला लागले, वस्त्र मागायला लागले, काही वेळा सुवर्णमुद्रासुद्धा मागायला लागले. आणि भाबडी माणसं त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून ते त्यांना द्यायला लागली. दिवसेंदिवस हे पंडित श्रीमंत होत चालले. त्यांच्याकडे घरातलं त्यांच्या धान्याचं कोठार तर अगदी भरून ओसंडून व्हायला लागलं. त्यांच्याकडे फळं फुलं सगळ्याच गोष्टी, म्हणजे पूजेमध्ये जे जे साहित्य आपण घेतो ना त्या सगळ्या गोष्टींची त्यांच्या घरात रेलचेल व्हायला लागली. नारळसुद्धा. या पंडितांची पत्नी मात्र अतिशय साध्वी होती. ती काय करायची, जितका शिधा त्यांच्या घरासाठी लागणार आहे तेवढा फक्त त्या ठेवून घ्यायच्या आणि बाकीचा सगळा शिधा फळं नारळ गोरगरिबांना वाटून टाकायच्या. अर्थात पंडितजींना या गोष्टी काही माहिती नव्हत्या, पण दिवसेंदिवस पंडितजींची लूट वाढतच चालली होती. आणि काही वेळा असं व्हायचं की त्यांनी सांगितलं म्हणून एखाद्या घरातल्या एखाद्या माणसाची परिस्थिती नसताना सुद्धा पोटाला चिमटा घेऊन तो गुरुजींनी मागितलेल्या वस्तू त्यांना नेऊन द्यायला लागला. हे कुठेतरी थांबवायला हवं होतं. आणि म्हणून गावामध्ये एक हुशार माणूस राहत होता. त्याने असा विचार केला की आता पंडितजींना काहीतरी वेगळ्या पद्धतीने धडा शिकवायला हवा. एक दिवस पंडितजींनी गावातल्या सगळ्यांना सांगितलेलं होतं, उद्याचा दिवस फार चांगला आहे, बघा हं सकाळी लवकर उठा, गावातल्या नदीवर जाऊन स्नान करा आणि मग येताना मला भरभरून दान घेऊन या. मग बघा, कुणाला वस्त्र द्यायचे असतील तर वस्त्र द्या, कुणाला सुवर्णमुद्रा द्यायच्या असतील तर सुवर्णमुद्रा द्या, पैसे द्या, फळं द्या, मिठाई द्या, पण उद्याचा दिवस दानासाठी अत्यंत पवित्र आहे. जर तुम्ही दान केलत तर तुम्हाला पुण्य लाभेल. ही गोष्ट एव्हानापर्यंत त्या छोट्याशा गावामध्ये पसरलेली होती. अर्थातच त्या हुशार माणसाच्या ती कानावर आली. हुशार माणसाने काय युक्ती केली आणि त्यांनी या पंडितजींचे डोळे कसे उघडले ते मी तुम्हाला सांगणारच आहे. अर्थातच आपल्या गोष्टीच्या उत्तरार्धात त्याआधी ऐकूया एक छान गाणं.

तर मंडळी अर्थातच तो शुभ दिवस उगवला. त्या दिवशी सगळ्या गावातल्या लोकांनी नदीवर लवकर जायचं ठरवलं. नदीवर स्नान करूया आणि मग वस्त्र, मिठाई, फळं अशा ऐपतीप्रमाणे प्रत्येकाने काही गोष्टी घेतल्या होत्या आणि त्याचं दान ते पंडितजींना जाऊन करणार होते. सगळे नदीवर पोहोचले आणि तिथे जाऊन स्नान करून येऊन बघतात तर काय, झाडाखाली गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा घालून भगवी वस्त्र नेसून गंध लावून एक मोठे तपस्वी बसलेले त्यांना दिसले. अखंड नामाचा जप त्यांच्या मुखातून सुरू होता. समोर बरेचसे ग्रंथ घेऊन ते बसलेले होते. अर्थातच सगळ्यांनी स्नान उरकल्यानंतर त्या महाराजांकडे आपला मोर्चा वळवला. तेव्हा त्यांना असं कळलं की हे काशीचे मोठे विद्वान पंडित आहेत. सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला आणि मग महाराजांनी डोळे उघडून सगळ्या समुदायाला विचारलं की आपण इतक्या लगबगीने जाताय तरी कुठे, ते जर मला कळलं तर बरं होईल. त्यावरती ते असं म्हणाले की अहो, आजचा मुहूर्त फार चांगला आहे आणि आजचा दिवस अतिशय शुभ आहे हे तुम्हाला तर माहिती असेलच. त्यावरती पंडितजी म्हणाले, हो तर आजचा दिवस खूपच शुभ आहे, पण या शुभ दिवशी तुम्ही काय करताय? आता स्नान करून आम्ही आमच्या गुरुजींकडे जाऊन त्यांना वस्त्र, अन्न, फळ असं यथायोग्य दान आम्ही करणार आहोत. तेव्हा पंडितजी म्हणाले, अरे वा, खूप छान, पण तुमच्या पंडितजींनी तुम्हाला एक गोष्ट सांगितली का? त्यावर सगळे म्हणाले, कोणती कोणती? ते म्हणाले की हे दान तुम्ही केल्यानंतर तुमचे पंडितजी खूप श्रीमंत आहेत, त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरतीये, तेव्हा तुमचं दान देऊन झाल्यानंतर त्यांच्याकडून आशीर्वाद रूपी सुवर्ण मुद्रा तुम्ही घ्या आणि ते सोनं तुम्ही तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये नेऊन ठेवा आणि मग तुमची भरभराट होईल. काय सांगताय काय अहो गुरुजी? हो तर जेव्हा त्यांना कळलं की समोर बसलेली व्यक्ती हे काशीचे मोठे पंडित आहेत, तेव्हा त्यांनी जराही वेळ वाया घालवला नाही आणि प्रत्येक जण गावातला नदीवर स्नान करायचा, आपलं दान घेऊन गावातल्या पंडितजींच्या घरी जायला लागला आणि काशीच्या पंडितांनी जी गोष्ट त्यांना सांगितली आहे ती आपल्या पंडितजींना विनम्रपणे सांगू लागला. आता पुढे काय गंमत झाली

0: हे ऐकायला तुम्ही उत्सुक असालच, पण आता मात्र वेळ झालेली आहे काही संदेश ऐकण्याची. ते संदेश आपण ऐकूया आणि मग आपल्या उर्वरित कथेकडे आपण वळणार आहोत.
1: जानते हैं व्हिएतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़. इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में. सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा तब कितना कष्ट घटा होगा.
2: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है.
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
3: Join Indian Navy. The Indian Navy invites online applications from unmarried male candidates for Agniveer Apprentice 01/2027 and 02/2027 batch. Last date for submission is 29th June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy. Combat ready. Cohesive. Atmanirbhar. Safeguarding seas for a Vikasit Samruddh Bharat. Join Indian Navy.
4: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
5: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
4: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
6: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.
5: किसी एक व्यक्ती की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
6: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

तर आता आपण आपल्या उर्वरित गोष्टीकडे वळणार आहोत. आता गावातला प्रत्येक माणूस उठत होता, लगेच नदीवर जाऊन स्नान करत होता आणि आपल्या गुरुजींना देण्यासाठी त्यांनी वस्त्र आणून ठेवली होती, कोणी फळांची करंडी आणलेली होती, कोणी घरातलं धान्य घेतलं होतं. ते सगळं घेऊन आता पंडितजींच्या घरासमोर एक मोठी रांग लागली. पण आता मात्र गावकरी नुसतं दान करून जात नव्हता, तर त्या सगळ्यांनीच गुरुजींना घराच्या बाहेर बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की गुरुजी, आम्ही नुकतेच एका काशीच्या विद्वान पंडितांना भेटलेले आहोत आणि त्यांनी सांगितलं तुमचे गुरुजी खरंच खूप हुशार आहेत, पण आपण जसं सांगितलं की आज आपण दान स्वीकारणार आहात आणि आपल्याला दान दिल्यामुळे आम्हाला खूप मोठं पुण्यपदरात पडणार आहे, पण त्या पंडितजींनी असं सांगितलं की त्यानंतर आशीर्वाद म्हणून तुम्ही तुमच्या घरातलं सुवर्ण म्हणजे सोन्याची एक एक मोहोर किंवा सोन्याची एखादी छोटीशी भेटवस्तू जर आम्हाला दिलीत तर ती वस्तू आम्ही जाऊन आमच्या तिजोरीमध्ये ठेवू, म्हणजे आमचं घर धनधान्य आणि समृद्धीने भरलेलं राहील. आता हळूहळू पंडितजींच्या एक गोष्ट लक्षात आलेली होती की गावातले सगळे गावकरी त्यांना आज दान देणार होते, म्हणजे त्यांच्या घरात असलेल्या सगळ्या सुवर्णमुद्रा खाली होणार होत्या आणि त्यांची तिजोरी अक्षरशः रिकामी होणार होती. ते म्हणाले, कोणत्या पंडितजींनी तुम्हाला असं सांगितलेलं आहे? त्यावरती ते म्हणाले की अहो, ते नदी तीरावरच बसलेले आहेत, तर तुम्हाला जर त्यांना भेटायची उत्सुकता असेल तर तुम्ही अवश्य तिथे जावं. असं म्हटल्यावर पंडितजी लगेचच तिथे गेले. मनामध्ये त्यांना खूपच भीती वाटत होती, कारण त्यांना असं वाटत होतं की हे मोठे काशीचे विद्वान पंडित आहेत, त्यांनी जर काही प्रश्न मला विचारले तर मला थोडीच प्रश्नांची उत्तरं देता येणार आहेत, मला तर काहीच माहिती नाही आहे. मला जे थोडं काही माहिती आहे ते मी आपलं गावकऱ्यांना सांगतो इतकंच, पण काय करणार. ते दपकत दपकत घाबरत घाबरत काशीच्या पंडितांना भेटायला नदीवर पोहोचले. काशीचे पंडित गुरुजी आल्यावर उठून उभे राहिले आणि त्यांनी गुरुजींना अभिवादन केलं. त्यावर गुरुजी म्हणाले, आपण का बरं मला अभिवादन करताय, बसा बसा, मी आपल्यापेक्षा अनुभवानी वयानी आणि ज्ञानानी खूपच लहान आहे. त्यावरती पंडित मिश्किलपणे हसले आणि म्हणाले, वा वा वा, आपल्या थोडक्या ज्ञानाची आपणास जाणीव आहे तर ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यावर ते म्हणाले की नेहमी तुम्ही लोकांकडनं सुवर्ण मुद्रा घेता, पायली पायली धान्य घेता, भरभरून वस्त्र घेता, खरंच सांगा, तुमच्या घरामध्ये फक्त तुम्ही आणि तुमची पत्नी राहता, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला खरोखरच गरज आहे का? पण तुमची सुविद्य पत्नी तुम्हाला जितक्या गोष्टी लागतात तेवढ्याचाच संग्रह करते आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ती गोर गरिबांना दान करते. अहो पंडितजी, हे खरं दान आहे. आपल्याला जितकी गोष्ट लागते तेवढ्याच गोष्टीचा संग्रह करा, सुवर्ण मुद्रांचा लोभ ठेवू नका. आजपर्यंत तुम्ही लोकांकडनं अकारण जे धन लुबाडलं त्यातला थोडासा हिस्सा आज जर तुम्ही लोकांना आशीर्वाद रूपाने दिलात ना, तर लोक तुम्हाला मानतील. आणि यापुढे सगळ्यांना एकच सांगा की त्यांना जे काही तुम्हाला द्यायचं असेल ते फक्त तुमच्या पूजेच्या दक्षिणेच्या स्वरूपात द्या, ती दक्षिणासुद्धा सगळ्यांना सारखीच आकारा, आणि मग त्याशिवाय त्यांच्या मर्जीने तुम्हाला जे द्यायचं असेल त्याचा स्वीकार तुम्ही करा, पण लोभानी लोकांकडनं कोणतीही गोष्ट घेऊ नका. हे ऐकल्यावर पंडितजींना पश्चाताप झाला की खरोखरच या गावातल्या भोळ्या भावड्या लोकांच्या श्रद्धेचा आपण गैरफायदा घेतोय आणि त्यांना लुबाडतोय. त्यांचे डोळे स्वच्छ उघडले आणि त्यांना असं वाटलं की जणू काही परमेश्वरानेच आपल्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी या पंडितजींना पाठवलेलं आहे. त्यांनी त्या काशीच्या पंडिताला साष्टांग नमस्कार घातला आणि सांगितलं, आपण ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे मी वागतो,
मग पंडितजी क्षणाचाही विलंब न करता घरी आले आणि त्यांनी दान घेऊन आलेल्या प्रत्येक माणसाला आपल्या घरात असलेलं थोडं थोडं सोनं देऊ केलं आणि खरोखरच त्यांनी त्यांना उपकृत केलं आणि मग लोकांनाही असं वाटलं की त्यांनी सुद्धा काशीच्या पंडितांचा मान ठेवला म्हणून आपल्या गुरुजींना ते पूर्वीपेक्षा अधिक मानायला लागले आणि गुण्यागोविंदांनी राहायला लागले.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईटवर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
2: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी

0: देते 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर. हर घर सूर्यघर.
1: जानते हो बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं. 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार.
2: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है.
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
3: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि आठवणीतली बोधकथा आपण आत्ताच ऐकलीत. आता आपण ऐकणार आहोत आठवणीतली कविता. आजची कविता आहे शंकर वैद्य यांची. कवी शंकर वैद्य यांच्या कवितेचं नाव आहे धागा. विश्वे पावलो पावली बीजे जन्मांची सांडली. विश्वे पावलो पावली बीज जन्मांची सांडली. पाय पाय टाकताना त्यांची फुले उमलली. फुला फुलांचा प्रवाह नाते तेच एक मन. तुझा रंग माझा गंध एक फुली ये फुलून. तुझा गंध माझा रंग एक फुली ये फुलून. जाती गुंफली त्या मनी विस्कळली सारी फुले. जाती गुंफली त्या मनी विस्कळली सारी फुले. झाला ओऊन हा जन्म तरी धागा पुढे चाले. झाला ओऊन हा जन्म तरी धागा पुढे चाले. जन्म वेचित गुंफित. जन्म वेचित गुंफित आलो आदिबिंदूतून. जन्म वेचित गुंफित आलो आदिबिंदूतून. रसिक हो कवी शंकर वैद्य आणि लेखिका सरोजिनी वैद्य या दाम्पत्याचा आज जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने मराठी भाषा अभ्यासक आणि मुक्तसंहिता संपादक संजीवनी शिंतरे यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आज दुपारी 12 वाजता रंजक सफर या कार्यक्रमामध्ये.

रसिक हो, मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे. सूर्यकांत खांडेकर मराठी कवी आणि प्राध्यापक रसिक हो त्यांचा आज स्मृती दिन आहे. मराठी साहित्यातलं हे एक प्रसिद्ध आणि आपण त्यांना अर्थपूर्ण भावकविता लिहिणारे कवी म्हणून ओळखतो. ते मितभाषी आणि अत्यंत साध्या सरळ स्वभावाचे शिक्षक होते. सूर्यकांत खांडेकर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं. ते पानाआडच्या फुलासारखे प्रसिद्ध कवी होते. त्यांच्या कवितांचा बाज अतिशय हळूवार, आत्ममग्न आणि मूल्यप्रधान असा होता. त्यांच्या अनेक कवितांना नामवंत संगीतकारांनी संगीतबद्ध केलेलं आहे आणि आजही त्यांची अजरामर भावगीतं रसिकांना खूप आवडतात.

0: सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना.
1: कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करणे का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
4: आपको पता है, जो सपना कुछ विकसित देशों की बेटियां भी नहीं देख सकती हैं, वो सपना भारत की बेटियां साकार कर रही हैं. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ से लेकर के सेना में स्थायी कमीशन तक, ड्रोन से लेकर फाइटर जेट्स उड़ाने तक, भारत की बेटियां नामुमकिन को मुमकिन कर रही हैं.
5: हमारी माँ बहनों का गर्व, उनका योगदान, उनका सामर्थ्य आज देश अनुभव कर रहा है.
4: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
6: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
2: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
6: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.
7: रसिका हो, मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो. आपल्याला माहिती आहे, पक्षांचं एक वेगळं विश्व असतं आणि खरं तर कामाची विभागणी त्यांनी माणसापेक्षाही सुंदर केलेली आपल्याला दिसते. म्हणजे काही पक्षी अन्न आणण्याचं काम करतात, काही पक्षी हे घरटी बनवत असतात, घरटी बनवण्याचं, घर तयार करण्याचं, त्याचप्रमाणे घरटं तयार झाल्यावर अंडी उबवण्याचं काम, अशी वेगवेगळी कामांची विभागणी पक्ष्यांनी अगदी व्यवस्थित केलेली आपल्याला दिसून येते. आता त्यापैकी काही पक्षी जे असतात ते आपल्या नेहमी परिचित असे पक्षी असतात, म्हणजे आपल्याला कायम काही पक्षी दिसतात सुद्धा. काही पक्षी दिसत नाहीत पण त्यांच्या गोड गायनाने आपण मंत्रमुग्ध होतो. आज अशाच एका वेगळ्या पक्षाबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे, पण अर्थातच या सुंदर गाण्यानंतर.

तर रसिको, आपल्याला माहिती असेल की उडता उडता शिकार करणारा मच्छीमार पेलिकन नावाचा पक्षी. पेलिकन आकाशातून उडता उडता शिकार हेरतो आणि मग पटकन पाण्यात सूर मारतो. पाण्यात असताना त्याच्या गळ्याखालची ही झोळी असते ती फुलते आणि कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे ती झोळी काम करते. तिच्यामध्ये छोटे मोठे मासे सापडतात आणि प्रचंड वेगाने मग तो बाहेर पडून ती जाळी मिटून घेतो. हा आपल्याकडच्या बदकासारखा पक्षी आहे. तो भारतामध्ये सुद्धा आढळतो. त्याला हिंदीमध्ये हवासील म्हणतात. मराठीमध्ये झोळीवाला पक्षी अशी त्याची ओळख आहे, कारण त्याच्या गळ्याखालची झोळी हीच त्याची ओळख आहे. इंग्लिशमध्ये गुलार पाउच नावाने ओळखला जाणारा हा पक्षी आहे. पेलिकनच्या चोचीखाली जी झोळी असते त्याच्यामध्ये त्याचं भक्ष्य, त्याचे मासे, जे अन्न असतं ते तो साठवतो. तर असा हा आगळा वेगळा पेलिकन पक्षी.

मनस्पर्शी कार्यक्रम आवडल्याच्या प्रतिक्रिया मितेश आणि मेघा बोरले, सुहास पांडे, संतोष शिंदे, गायत्री वैशंपायन, वसुमती ठोसर, प्रकाश कुलकर्णी आणि गौरी कुलकर्णी यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या, या सर्वांचे मनपूर्वक आभार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर आणि 100.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. 11 वाजलेले आहेत. युवा तरंग कार्यक्रमाच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार.

तर मित्रमैत्रिणींनो, नेहमी असं म्हटलं जातं, आता काय, आज सोमवार, म्हणजे उठ, आपली ऑफिसची बॅग घे आणि पळत सुट. असं जरी असलं ना, तरी या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय आपल्यापैकी कोणालाच पर्याय नाही. आपण सगळं सोडून घरात तर बसू शकत नाही. पण आता मात्र आजची तरुणाई आपल्या शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्याचा सुद्धा विचार करायला लागलेली आहे. कारण त्यांना असं जाणवायला लागलं आहे की शारीरिक तंदुरुस्ती जशी महत्त्वाची आहे, तसाच मानसिक तणावसुद्धा आपल्या सगळ्या गोष्टींवर विपरीत परिणाम करू शकतो. त्यामुळे जर हा मानसिक ताणतणाव टाळायचा असेल आणि आपल्याला शांत संयमी राहायचं असेल, तर योगाभ्यास करणं ही आता काळाची गरज आहे. मित्रमैत्रिणींनो, 14 जूनपासूनच हा योग सप्ताह सुरू होतो आणि खरोखरच आज योगाभ्यास करण्याची गरज तरुणांनाच नाही तर प्रत्येकाला आहे. या योगाभ्यासाचा जो प्रचलित श्लोक आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की तरुणाईच नाही तर प्रत्येक व्यक्तीला योगाभ्यासाची गरज आहे. कारण या योगाभ्यासामुळे आपल्या मनावरचा संयम कधीही आपण ढळू देत नाही. किंवा आकस्मिक ज्या गोष्टी आपल्याला फेस करायला लागतात, ज्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं, त्यांना तोंड देण्यासाठी आपली तयारी होते. आणि म्हणूनच दिवसभरातले काही तास, काही वेळ या योगाभ्यासासाठी आता तरुणाई घालवत आहे असं आपल्याला दिसून येतंय. कारण या योगाभ्यासामुळे तना मनाची तंदुरुस्ती आपल्याला मिळवता येते असं तज्ज्ञ मंडळी म्हणतात.

0: आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: जानते हैं वियतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़. इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में. सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा, तब कितना कष्ट घटा होगा.
4: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है.
3: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
5: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
6: 1 दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
5: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे मित्रमैत्रिणींनो. आणि आपल्याला माहिती आहे की काही काळ असा होता अनेक गोष्टींसाठी तरुणाईला बराच खर्च करायला लागायचा, पण आज मात्र त्या सगळ्या सोयीसुविधा एका क्लिकवर मोबाईलमध्ये उपलब्ध होऊ शकतात. ज्या महत्वाच्या गॅझेट्सचा वापर त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की जवळपास बंद झालेला आहे, तर त्या वस्तू कोणत्या आहेत याविषयी आपण आता बोलणार आहोत. त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे डिजिटल किंवा रील कॅमेरा. पूर्वी लग्नकार्य, सहल किंवा कौटुंबिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र डिजिटल कॅमेरा किंवा पॉइंट ॲड शूट कॅमेरा खरेदी करावा लागायचा. आता स्मार्टफोनमध्ये सुद्धा 48 ते 108 मेगापिक्सलचे दमदार कॅमेरे येत आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठी कॅमेरा खरेदी करण्याची गरज आता पूर्णपणे संपलेली आहे. आणि दुसरं जे उपकरण आहे ते सांगितल्यावर तुम्हाला तर नक्की हसायला येईल, म्हणजे मनगटी घड्याळ आणि अलार्म क्लॉक. सकाळी उठण्यासाठी पूर्वी टेबलवर एक अलार्म क्लॉक, कानाशी दुसरं गजरी घड्याळ, गजराचं घड्याळ, वेळ पाहण्यासाठी मनगटी घड्याळ हे अगदी अनिवार्य असायचं. पण मंडळी, आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मोबाईलच्या साह्याने करता येतात. आता किती वाजले हे बघण्यासाठी सुद्धा आपण पटकन मोबाईलचा आधार घेतो आणि सकाळी उठण्यासाठी सुद्धा याच मोबाईलमध्ये अलार्म लावला जातो, गजर लावला जातो. पण असं असलं ना तरीसुद्धा आजसुद्धा तऱ्हे तऱ्हेची मनगटी घड्याळं घेण्यासाठी तरुणाई उत्सुक आहे. हां, त्यानंतरचं तिसरं उपकरण त्याबद्दल आपण बोलू शकतो ते म्हणजे वॉकमन. गाणी ऐकण्यासाठी पूर्वी कॅसेट, वॉकमन, सी डी प्लेअर किंवा त्यानंतर आलेले MP3 प्लेयर्स यांचा सर्रास वापर करायला लागायचा. पण आता मात्र अनेक ॲप्स मोबाईलमध्ये ग्राहकांना सहज उपलब्ध असतात आणि त्यामुळे ही लाखो गाणी मोबाईलमध्येच ऐकता येतात. तर अशा अनेक गोष्टी, त्याबद्दल आपण बोलणार आहोत पण या गाण्यानंतर.

युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे मित्रमंडळींनो, आणि वसंत पारुंडेकर आणि अविनाश दिवेकर यांनी कार्यक्रम आवडल्याच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि आपण आता अशा विषयावर बोलतो आहोत की स्मार्टफोनमुळे या महत्त्वाच्या गोष्टी ज्या पूर्वीच्या काळात फार महत्त्वाच्या होत्या आता त्यांचं महत्त्व एकाएकी कमी झालेलं आहे. आता त्यामधली पुढची गोष्ट म्हणजे कागदी नकाशे आणि शब्दकोश. मोठे मोठे कागदी नकाशे उघडून रस्ता शोधणं किंवा इंग्रजी शब्दांचा अर्थ शोधण्यासाठी जाडजूड डिक्शनरी शब्दकोश हाताळणं आता या सगळ्या गोष्टी इतिहास जमा झालेल्या आहेत. कारण अनेक अशा गोष्टी मी मगाशी म्हटलं तसं एका क्लिकवर आपल्याला उपलब्ध होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टॉर्च किंवा बॅटरी. अंधारामध्ये रस्ता शोधण्यासाठी किंवा वीज गेल्यानंतर घरामध्ये वापरली जाणारी पारंपरिक टॉर्च आता प्रत्येक घरामधून जवळपास हद्दपार होते. कारण आपल्याला माहिती आहे की स्मार्टफोनमध्ये आता जो फ्लॅश असतो तो हे काम करू शकतो. हिशोब करण्यासाठी घरामध्ये किंवा दुकानामध्ये ठेवले जाणारे कॅल्क्युलेटर्स किंवा सामान्य गणिती हिशोबांकरता लागणारे लोकंसुद्धा आता सर्रास या कामासाठी कॅल्क्युलेटर्स न वापरता मोबाईलचा वापर आपल्याला करताना दिसत आहेत. आता व्हॉइस रेकॉर्डर पत्रकार, विद्यार्थी किंवा व्यावसायिक यांच्यासाठी आवाजाचं रेकॉर्डिंग करण्यासाठी व्हॉइस रेकॉर्डर्स हे गॅझेट वापरायला लागायचं. पण आता ते काम स्मार्टफोन अगदी सहज करतो. खिशातली डायरी आणि कॅलेंडर. पूर्वीच्या काळी खिशातली डायरी आणि कॅलेंडर ह्याला फार महत्त्व होतं. त्यामध्ये अनेक तपशील, अनेक महत्त्वाच्या नोंदी केल्या जायच्या. पण आता काय, आता स्मार्टफोनमध्ये ती सुद्धा सुविधा उपलब्ध असते. त्यामुळे स्मार्टफोनच्या वापरामुळे या अनेक गोष्टी आता हळूहळू त्यांचा वापर कमी व्हायला लागलेला आहे. पण आपण म्हणतो ना की अर्थातच आपण याच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे. याचं कारण आपण नेहमीच बदलांना सामोरं गेलं पाहिजे, नवे नवे बदल आपण स्वीकारले पाहिजेत, नाही का?

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे, आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.
2: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

0: आपको पता है जो सपना कुछ विकसित देशों की बेटियां भी नहीं देख सकती हैं, वो सपना भारत की बेटियां साकार कर रही हैं। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ से लेकर के सेना में स्थायी कमीशन तक, ड्रोन से लेकर फाइटर जेट्स उड़ाने तक, भारत की बेटियां नामुमकिन को मुमकिन कर रही हैं।
1: हमारी माँ बहनों का गर्व, उनका योगदान, उनका सामर्थ्य आज देश अनुभव कर रहा है।
0: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
2: युवा तरंग हा कार्यक्रम खूप आवडतोय अशी प्रतिक्रिया सुनीता व्यवहारे यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली, त्यांचे मनापासून आभार। तर मित्रमैत्रिणींनो, प्रत्येकाच्या दृष्टीने स्वतःचा वाढदिवस अर्थात जन्मदिवस हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धत सुद्धा वेगळी असते। कोणाला मित्रमंडळींसमवेत तो साजरा करायला आवडतो, तर कोणाला अगदी खास व्यक्तींसमवेतच सर्वांपासून लांब जाऊन वेगळ्या ठिकाणी तो साजरा करायला आवडतो। पण सध्या हैदराबादमध्ये रस्त्यावरती वाढदिवस साजरे केले जात आहेत, तरुणाईचा असा कल दिसून येतोय। रात्रीचे 12 वाजले की स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही मंडळी एखाद्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याच्या ऐवजी रस्त्याच्या दुभाजकांवर दुतर्फा उभे राहतात आणि मग अर्थातच त्यांचा जो वाढदिवसाचा केक त्यांनी आणलेला असतो तो तिथे ठेवून तो ते तिथेच कापतात। त्यांचे सगळे मित्रमैत्रिणी त्यांना तिथेच येऊन भेटतात आणि मग साधारणपणे 10-12 गट तिथे येतो, मग केक कापतात, त्यांनी एकमेकांना स्वतः तयार केलेल्या भेटवस्तू तिथे दिल्या जातात आणि ज्याचा वाढदिवस असतो त्या आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला गाणी गाऊन शुभेच्छा दिल्या जातात आणि अर्थातच त्यांना उत्तम असं आयुरारोग्य लाभो अशी प्रार्थनासुद्धा ही तरुणाई आपल्याला करताना दिसते। पण त्यांच्या पद्धतीने आणि त्यांच्या वेळेला, म्हणजे रात्री 12 हैदराबादमध्ये सध्या तरुणाईचा हा ट्रेंड विशेष दिसून येतोय।

तर मित्र मैत्रिणींनो, आजच्या डिजिटल युगामध्ये आपल्याला माहिती आहे की देशातलं अंतर कमी झालं आहे आणि दिवसातले बरेच तास अनेक मंडळी ऑनलाईन घालवत असतात, तेव्हा काही गोष्टी या त्या गोष्टींची काळजी घेणं आपल्याला फार गरजेचं झालेलं आहे. ईमेल पाठवताना व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे. अनेक जण सब्जेक्ट लाईन रिकामी सोडतात, त्यामुळे महत्त्वाचा ईमेल असूनही समोरच्या व्यक्तीचं त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. तेव्हा ईमेल पाठवताना योग्य विषयाचा उल्लेख करा. विचार केल्याशिवाय कोणताही मेसेज फॉरवर्ड करू नका. कुठलीही स्वतःची खाजगी माहिती उघड करू नका आणि समोरच्या व्यक्तीला वारंवार मेसेज करू नका. या गोष्टी आजच्या डिजिटल युगामध्ये लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकता आहात न्यूज ऑन AIR ऍप आणि 100.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. दुपारचे 12 वाजलेले आहेत. रंजक सफर कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार. रसिक हो, कवी शंकर वैद्य आणि लेखिका सरोजिनी वैद्य या दाम्पत्याचा आज जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने मराठी भाषा अभ्यासक आणि मुक्त संहिता संपादक संजीवनी शिंतरे आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत. शंकर वैद्य आणि सरोजिनीबाई या दोघांनीही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जे बहुमूल्य योगदान दिलेलं आहे ते आपण सगळेच जाणतो. रसिक हो, संजीवनी शिंतरे यांना सरोजिनीबाईंचा सहवास लाभला. त्यांनी राज्य मराठी विकास संस्थेमध्ये संशोधन सहाय्यक पदावरती 9 वर्ष काम केलं आणि आता गेली 18 वर्ष प्रसिद्ध प्रकाशन संस्थांमध्ये त्या मुक्त संहिता संपादक म्हणून काम करतायत. जवळपास 200 अधिक पुस्तकांचं संहिता संपादनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. तर आता आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. संजीवनीताई नमस्कार. रंजक सफर कार्यक्रमामध्ये तुमचं मी खूप खूप स्वागत करते. बाईंचा तुम्हाला लाभलेला सहवास आणि त्यांच्याकडून खूप गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या. त्यांच्या गोड आठवणींची शिदोरी आजही तुमच्यासोबत आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
1: नमस्कार अर्चना, मी मुंबई विद्यापीठामध्ये एम ए करत होते तेव्हा सरोजिनी वैद्य मराठी विभागाच्या प्रमुख होत्या, त्यामुळे त्या आम्हाला शिकवायला होत्या. विंदा करंदीकर एक साहित्यिक म्हणून त्यांचा सगळं साहित्य आम्हाला अभ्यासाला होतं आणि तो पेपर शिकवायला आम्हाला सरोजिनीबाई होत्या. आणि नंतर योगायोगाने जेव्हा मी राज्य मराठी विकास संस्थेमध्ये नोकरी करायला लागले तेव्हा सरोजिनी वैद्य माझ्या बॉस म्हणून माझ्या आयुष्यात आल्या. सरोजिनीबाई म्हणजे शिस्त आणि आपुलकी याचा अगदी छान असा संगम होत्या. त्यांच्याकडे कामाची शिस्त तर होतीच, पण एक मुलगी कर्जतून येते, तिला तिची व्यवधानं आहेत, तिला पोचायला खूप वेळ लागतो, त्या गोष्टीचं त्यांना कायम भान असायचं. कितीही मोठा कार्यक्रम असो, डेक्कन क्वीनची वेळ झाली की त्या मला स्टेजवरनच खून करायच्या की तुझी निघायची वेळ झाली आहे. पण त्याचबरोबर मी काम कसं करते याच्याकडे त्यांचं बारीक लक्ष असायचं. शुद्ध लेखनाचा आग्रह, तपशिलामधला अचूकपणा याच्याकडे माझं लक्ष असतं की नाही हे त्या बारीक नजरेनी पाहत असायच्या आणि योग्य वेळी मार्गदर्शन करायच्या आणि चांगलं काम केलं की शाबासकीही द्यायच्या.

0: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण आज गप्पा मारतो आहोत आणि सरोजनी बाईंविषयी. त्यांच्या विद्यार्थिनी संजीवनी शिंत्रे आपल्याशी बोलत आहेत. तर राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यावर सरोजनी बाईंनी स्वतःचा ठसा उमटवलेला होता आणि त्यांची एक गोष्ट आवर्जून सांगायची म्हणजे ही जी संस्था आहे त्या संस्थेच्या त्या पहिल्या संचालिका तर होत्याच आणि एकदा अशी वेळ आलेली होती की या संस्थेच्या कामाची जागा बदलण्यासाठी त्यांना कळवण्यात आलं होतं. त्यावेळेला ती जागा बदलू नये असं आलेल्या मंडळींना त्यांनी पटवून दिलं होतं. कारण राज्य मराठी विकास संस्था ही कामाच्या दृष्टीने कशी महत्त्वाची आहे आणि तिथे अनेक तरुण मंडळी काम करत आहेत, त्यामुळे त्यांना हे काम किती महत्त्वाचं आहे आणि भाषा संवर्धनासाठी ही संस्था किती मोठ्या प्रमाणावर काम करते, त्यामुळे या संस्थेची जागा कुठेही दुसरीकडे हलवू नये असं त्यांनी आलेल्या मंडळींना पटवून दिलं. आणि मग त्याच संस्थेमध्ये त्यांनी पुढची अनेक वर्ष काम केलं. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तसं, या संस्थेच्या कामामध्ये सरोजिनीबाईंनी स्वतःचा ठसा उमटवला होता. तर त्यांच्या कार्यशैलीची काय वैशिष्ट्य संजीवनी तुला जाणवली याबद्दल जरा सांग.
1: एखादं काम तडफेने कसं पूर्ण करायचं हे सरोजिनीबाईंकडनं शिकावं. कोणत्याही कामामधलं परफेक्शन हा त्यांचा ध्यास होता. मजकूर छपाईला जाईपर्यंत त्या फार आग्रही असायच्या. पण कधी कधी पुस्तक छापून आलं तरी सुद्धा त्या त्याच्यामध्ये दुरुस्त्या करत राहायच्या, इतका त्यांना परफेक्शनचा हे होता, ध्यास होता. दुसरी गोष्ट म्हणजे कामामध्ये त्या जितक्या प्रवीण होत्या तितकंच घराकडेही त्यांचं बारीक लक्ष असायचं. सतत पौष्टिक लाडू करून ठेव, कुठे वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या करून ठेव, योग्य वेळी योग्य तो व्यायाम करणं हे सुद्धा त्यांच्याकडनं शिकण्यासारखं होतं. त्यामुळे व्यक्तिगत आयुष्य आणि तुमचं व्यावसायिक जीवन याच्यामध्ये तुम्ही कसा समतोल साधू शकता हे सरोजिनीबाईंकडे बघितल्यावर आम्हाला शिकायला मिळायचं.

0: जय हिंद। तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो। आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे। पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत। भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही।
1: हमें गर्व है कि पिछले एक दशक में हमारी सेना तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।

रसिकहो, रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि कवी शंकर वैद्य आणि लेखिका सरोजिनी वैद्य या दाम्पत्याचा आज जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आत्ता आपण गप्पा मारतो आहोत मराठी भाषा अभ्यासक आणि मुक्त संहिता संपादक संजीवनी शिंत्रे यांच्याशी.

0: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज आपल्याशी गप्पा मारत आहेत संजीवनी शिंत्रे. संजीवनी शंकर वैद्य हे प्रसिद्ध कवी आणि सरोजिनीबाई ह्या त्या काळातल्या एक आघाडीच्या संशोधक, समीक्षक आणि लेखिका. मराठी साहित्य क्षेत्रातलं हे एक अनोखं अद्वैत म्हणता येईल, नाही का?
1: वैद्यबाई आणि शंकर वैद्य हे दोघंही साहित्याच्या क्षेत्रामध्ये होते आणि दोघंही मराठीचेच प्राध्यापक होते, पण एकाच क्षेत्रात असून सुद्धा त्यांच्यामध्ये मतभेद होणार नाहीत यांची त्यांनी काळजी घेतली होती का ते आपोआप झालं होतं हे माहिती नाही, पण वैद्यबाई नेहमी समीक्षा, संशोधन, प्रशासन या गोष्टीमध्ये जास्ती लक्ष द्यायच्या आणि वैद्य सर नेहमी क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये कविता करणं, निवेदन करणं, विविध कार्यक्रमाचं आयोजन करणं याच्यामध्ये पुढे असायचे. त्यामुळे त्यांचं दाम्पत्य जीवन एकमेकांना पूरक असं ठरलेलं होतं आणि ते जेव्हा एकत्र असायचे तेव्हा त्यांच्या गप्पा ऐकणं ही एक मोठी मेजवानी.

0: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि संजीवनी शेंतरे आपल्याशी गप्पा मारतायत. संजीवनी, तुला आणखी एक गोष्ट विचारायची आहे की शंकर वैद्य आणि सरोजिनी वैद्य यांच्याविषयी तू आम्हाला आणखी काय सांगू शकशील, कारण त्या दोघांचा तुझ्याशी चांगलाच परिचय होता.
1: सरोजिनी वैद्य आणि शंकर वैद्य यांचा प्रेमविवाह, त्यांची ओळख महाविद्यालयात असतानाच झाली. म्हणजे साधारण 20 मध्ये असतानाच त्यांचा परिचय झाला आणि नंतर ते प्रेमात पडले. विवाह करण्याचा त्यांनी तेव्हाच निर्णय घेतला होता. पण शंकर वैद्यांनी त्यांना सांगितलं की माझ्या घरामध्ये मीच करता मुलगा आहे आणि माझी जबाबदारी पूर्ण झाल्याशिवाय मी लग्न करू शकणार नाही. त्या काळात अशी पद्धत होती की बहिणींची लग्न झाल्याशिवाय भावांनी लग्न करायचं नाही, आणि बहिणींच्या लग्नाची पूर्णपणे जबाबदारी शंकर वैद्य सरांवरती होती. खरं तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण होईपर्यंत बऱ्याच वर्षाचा काळ जाण्याची शक्यता होती, आणि तसाच तो काळ गेला सुद्धा तरी सुद्धा जवळजवळ 8 ते 10 वर्ष वैद्यबाई शंकर वैद्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण होईपर्यंत थांबून राहिल्या. आणि त्या काळामध्ये खरं तर 30 नंतर लग्न करणं ही खूप धाडसाची गोष्ट होती, तरी सुद्धा त्या दोघांनी 30 नंतर लग्न केलेलं आहे. आणि वैद्यसरांच्या जबाबदाऱ्या पूर्ण होण्यासाठी वैद्यबाई नुसत्या थांबल्याच नाहीत, तर त्यांना आवश्यक ती सगळी मदतही सरोजिनी वैद्य यांनी केली होती. यातून त्यांची तडजोड करण्याची आणि आपल्या प्रेमाच्या व्यक्तीसाठी झोकून देण्याची वृत्ती दिसून येते.

0: बरं आहे संजीवनी ताई, तुमच्याशी बोलता बोलता कवी शंकर वैद्य आणि सरोजिनी बाई यांच्याविषयीच्या बऱ्याच गोष्टी आम्हाला कळल्या, ऐकायला मिळाल्या. त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने अगदी मनापासून मी तुमचे आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद अर्चना, तुझ्या या कार्यक्रमामुळे मला वैद्यबाई आणि शंकर वैद्य यांच्या आठवणी जागवता आल्या आणि खूपच बरं वाटलं, कारण आपले सर आणि बाई आपल्या मनामध्ये कायम असतात आणि त्यांनी केलेलं मार्गदर्शन हे आपल्याला आयुष्यभर पुरतच असतं. ही हृदय आठवण जागी केल्याबद्दल आकाशवाणीचे मनपूर्वक आभार.
2: रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
3: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करणे का भी है.
2: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
4: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
5: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
3: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
5: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.
0: आजच्या रंजक सफर कार्यक्रमामध्ये कवी शंकर वैद्य आणि लेखिका सरोजिनी वैद्य या दोघांचाही सहवास ज्यांना लाभल्या, त्या संजीवनी शिंत्रे यांच्याशी केलेली बातचीत आत्ता आपण ऐकली.

रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि रसिका हो आपल्या एक श्रोत्या प्रज्ञा वनारसी यांना सुद्धा सरोजिनीबाई शिकवायला होत्या आणि त्यांची फार गोड आठवण त्यांनी आपल्याला सांगितली. कॉलेज सुटल्यानंतर घरी जाताना त्या बस पकडायच्या आणि बसमध्ये तेव्हा कधीकधी बसायला जागा नसायची आणि यांना खूप दूरवर जायचं असायचं हे त्यांना माहिती होतं आणि म्हणून त्या अतिशय प्रेमाने त्यांना हाक मारायच्या आणि आपल्याजवळ बसायला जागा द्यायच्या. अशा प्रेमळ सरोजिनीबाई होत्या ही आठवण त्यांनी सांगितली. आणि शिकवण्यात तर काय, त्या म्हणाल्या की संजीवनी शिंत्रे यांनी त्यांच्याबद्दल इतक्या थोडक्या शब्दामध्ये इतकं छान सांगितलं की आमच्या सगळ्यांच्या पूर्वकाळातल्या आठवणी जागृत झाल्या आणि मुलाखतही त्यांना खूप आवडली असं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे मिलिंद टिपणीस यांनासुद्धा मुलाखत आवडली असं त्यांनी आम्हाला कळवलं. प्रज्ञा वनारसे आणि मिलिंद टिपणीस यांचे मनपूर्वक आभार.

तर रसिका हो, वसंत पारुंडेकर यांच्या भावांना त्यांनी शिकवल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे संतोष शिंदे यांना ही मुलाखत खूप आवडली असं त्यांनी कळवलेलं आहे. त्याचप्रमाणे गायत्री वैशंपायन यांना सुद्धा सरोजिनीबाई शिकवायला होत्या. आणि मग काही वर्षांनी जेव्हा रस्त्यात त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी त्यांना घरी बोलावलं आणि मला भेटायला ये असं अतिशय प्रेमाने सांगितलं. त्यांची राहाणी एकदम नीट नेटकी, टापटीप आणि त्या सतत हसतमुख असायच्या अशी आठवण गायत्री वैशंपायन यांनी सांगितली. आणि त्या म्हणाल्या की मी भेटायला जायचंही ठरवलं होतं पण दुर्दैवाने माझी भेट होऊ शकली नाही. तर रसिका हो, सरोजिनीबाई आणि शंकर वैद्य यांच्याबद्दल आज आपण बोलतो आहोत कारण आज या दाम्पत्याचा जन्मदिवस आहे. ओतूर या जन्मगावातून निघून जुन्नरसारख्या गावी माध्यमिक शिक्षण घेऊन कवी शंकर वैद्य पुण्याला नोकरीसाठी स्थायिक झाले. आधी नागपूरच्या आणि नंतर पुण्याच्या आणि शेवटची वर्ष मुंबईच्या इस्माईल युसुफ महाविद्यालयामध्ये ते शिकवत होते. वर्षाच्या 6व्या वर्षापासूनच शंकर वैद्यांना कवितेची गोडी लागली. या आवडीचा पाठपुरावा करता करता ते कविता करायला लागले. कालस्वर हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह होता. पहिल्या काव्यसंग्रहानंतर तब्बल 27 वर्षांनी त्यांचा दर्शन हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. दरम्यान अनेक मासिकं आणि विशेषांकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत असत. अत्यंत सोपे आणि सहज सुंदर शब्द हे कवी शंकर वैद्य यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य समजलं जातं.

सुनीता व्यवहारे, गणेश जोशी, वंदना जोशी यांना झालेली मुलाखत आवडल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. रसिका हो, कवी शंकर वैद्य यांनी कवी कुसुमाग्रजांच्या निवडक कविता असलेल्या प्रवासी पक्षी या काव्यसंग्रहाचं आणि कवी मनमोहन यांच्या कविता असलेल्या आदित्य या काव्यसंग्रहाचं संपादन केलं होतं. तर कुसुमाग्रजांचा उल्लेख झालाय, आता एक गाणं ऐकूया कुसुमाग्रजांचं आणि पुढे जाऊया.

शुभलक्ष्मी वस्तकार प्रकाश कुलकर्णी गौरी कुलकर्णी यांना मुलाखत आवडल्याचा अभिप्राय त्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला. सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. रेनबो वाहिनीचे कार्यक्रम दुपारी सुरू होतात. हे विविध रंगी कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येणार आहे आरजे प्रफुल्ल. तेव्हा तिथल्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत अर्चना दिनेशचा नमस्कार.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी, जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत। फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात। NTA कडून नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी। 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात। आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी। इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे, त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदरांची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं। इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाजमाध्यमाद्वारे त्याला दुजोरा दिला आहे। हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले। संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे। कतारचे प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमना बिन जस्सिम अल थानी यांनी इराण आणि अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं, तसंच हा करार करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं अभिनंदन केलं। या करारामध्ये युद्धसमाप्ती आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी टाकलेलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी म्हटलं आहे। जर्मनीचे चान्सलर फेडरिक मर्स यांनीही कराराचं स्वागत केलं आणि याचा जगाच्या स्थैर्यावर सकारात्मक परिणाम होईल, असं ते म्हणाले। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनीही या कराराचं स्वागत केलं आहे। फ्रान्समध्ये एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे। 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत। याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे। G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील। प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि

इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 महत्त्वाचा आहे. फ्रान्समध्ये नीस इथला दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राजधानी ब्रास्तिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात आज ते स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसंच ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे. त्यामुळे या भेटीसाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या NEET UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या NTAच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही पुनर्परीक्षा या महिन्याच्या 21 2 to 5 या वेळेत होणार आहे. देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असून एल निनोच्या प्रभावामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं माइंड माइन समिटमध्ये बोलत होत्या. यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल असं त्या म्हणाल्या. खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रब्बी हंगामासाठी नोव्हेंबर महिन्यापासून पुरवठा सुरू केला जाईल असं त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमधल्या प्राथमिक शाळांमधल्या कथित भरती घोटाळ्याप्रकरणी ED अर्थात सक्त वसुली संचालनालयानं तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू केली आहे. याआधी विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी आमदारांच्या बनावट सह्या केल्याप्रकरणी CID त्यांची 8 चौकशी केली होती. या चौकशीचं चित्रीकरण केलं जाईल. तसंच अभिषेक बॅनर्जी यांची उत्तरं या प्रकरणातल्या साक्षीदारांच्या जबानींशी पडताळून पाहिली जातील असं ED अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव MIIF आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्ज डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंट्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बार्कर दिग्दर्शित ॲनिमेशनपट गुड लक टू यू ऑल अरविंद बेर्लामिनो आणि कायला डॅनियल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाईम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 नवीन विभागही सुरू करण्यात आले आहेत. MIIF यंदा प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतील 34 धावांच्या जोरावर 170 केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 करू शकला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीने सर्वाधिक 41 केल्या तर भारताच्या दीप्ती शर्माने केवळ 10 मोबदल्यात 5 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यात तिने आपल्या 350 टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा

पुढचा सामना 17 जूनला लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. स्पर्धेतल्या कालच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँड्सनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. बांगलादेशनं 19व्या षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केलं. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ गटात झालेल्या सामन्यात स्वीडननं ट्युनिशियाचा 5-1 असा पराभव केला. सामन्याच्या उत्तरार्धात स्वीडननं शानदार कामगिरी करत निर्णायक विजय मिळवला. या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात जर्मनीनं क्युरासावचा संघाचा 7-1 पराभव केला, तर जपान आणि नेदरलँड्स यांच्यात झालेला सामना अनिर्णित राहिला. आज या स्पर्धेत स्पेन आणि काबो वेर्दे यांच्यात सामना होणार आहे. मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून कोकण आणि गोव्यात पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. दिल्लीत कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी, जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 33 सेकंद झाले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रसिक हजारे यांचं सतारवादन आपण ऐकणार आहात. राग शुद्ध सारंग विलंबित आणि द्रुतगत 3 तालात आहे. यांना तबला साथ आहे भूषण परचुरे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रसिक हजारे यांनी सतारीभर वाजवलेला राग शुद्ध सारंग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रसिक हजारे यांचं सतारवादन आपण ऐकलं. राग शुद्ध सारंग यांना तबला साथ होती भूषण परचुरे यांची. शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते, आज संध्याकाळी 5:02 उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं गायन आपण ऐकणार आहात, राग मारवा. रात्री 10 पंडित सुनील कांत गुप्ता यांचं बासरीवादन, राग बागेश्री. आणि रात्री 10:30 संगीत लाहिरी भट्टाचार्यजी यांचं उपशास्त्रीय गायन, राग मिश्र तिलक ठुमरी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.